0: ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದಿಂದ ಗುಲ್ಮೊಹರ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹೊಸ ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು ಆಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಸಮಯ ಆಗಿದೆ 3:16:45.
1: पॉडकास्ट और वायरल रील्स के शोर में सोचो असली ओजी कौन है. बॉस रेट्रो इज द न्यू कूल और इंडिया का सबसे पहला ट्रेंड सेटर है अपना आकाशवाणी. वही सुकून वाली वाइब, म्यूजिक और सॉलिड इन्फो पूरे 90 सालों से नॉन स्टॉप ट्रेंडिंग. ट्यून इन करो क्योंकि लेजेंड्स कभी आउटडेटेड नहीं होते. आकाशवाणी 90 ईयर्स से इंडिया की ओरिजिनल आवाज.
0: ಸನ್ ಆಫ್ ಸರ್ದಾರ್ 2 ಚಿತ್ರಕ್ಕಾಗಿ ವಿಶಾಲ್ ಮಿಶ್ರಾ ಅವರು ಹಾಡಿರುವ ಗೀತೆಗೆ ಜಾನಿಯವರ ಸಾಹಿತ್ಯ ಮತ್ತು ಸಂಗೀತವಿದೆ.

0: क्यों? भगवान बुद्ध बोले, यह बताओ, पानी झरने के ऊपर खड़े होकर पिया जाता है या नीचे जाकर? आनंद ने उत्तर दिया, झरना ऊंचाई से गिरता है, अतः पानी झरने के नीचे जाकर ही पिया जा सकता है। भगवान बुद्ध ने कहा कि तो फिर यदि प्यासे को संतुष्ट करना हो तो झरने को ऊंचाई से बहना होगा। आनंद ने हाँ उत्तर दिया। यह सुनकर भगवान बोले, आनंद, ठीक इसी तरह यदि तुम्हें किसी से कुछ पाना हो तो स्वयं को नीचा लाकर ही प्राप्त कर सकते हो। यदि तुम समर्पण के लिए तैयार हो तो तुम एक ऐसे सागर में बदल जाओगे जो ज्ञान की सभी धाराओं को अपने अंदर समेट लेता है। भगवान बुद्ध ने फिर कहा, इतिहास गवाह है कि वही लेने वाला सबसे ज्यादा फायदे में रहता है जो पूर्ण समर्पण और विश्वास के साथ पाना चाहता है, जबकि अविश्वास के साथ पाने की इच्छा रखने वाला हमेशा स्वयं को रिक्त ही महसूस करता है। शिक्षा, कुछ पाने के लिए विनम्र और सहज होना सबसे जरूरी है। यह गुण इंसान को श्रेष्ठ से सर्वश्रेष्ठ बनाता है।
1: ಇದುವರೆಗೆ ಸಾಧನೆಯ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಎಂಬ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಟ್ಟಂತವರು ಮೈಸೂರಿನ ವಿಜಯನಗರದ ಸದ್ವಿದ್ಯಾ ಸೆಮಿರೆಸಿಡೆನ್ಷಿಯಲ್ ಪಿಯು ಕಾಲೇಜಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು. ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ ಪ್ರಥಮ ಪಿಯುಸಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ದೀಕ್ಷಾ ಎಲ್, ಧೃತಿ ಬಿಎನ್, ಮಧುರಾ ಎಸ್, ಲಕ್ಷ್ಮೀ ಶ್ರೀನಾಥ್, ಪೂರ್ವಿ ಕೆ, ದೀಪಿಕಾ ಎಂ, ರಜತ್ ಎ, ಸಾನ್ವಿ ಹೆಚ್, ಶೌರ್ಯ ತಮ್ಮಯ್ಯ, ನಭಾನ್ಯು ಅರಕೆರೆ, ಭುವನ್ ವಿ ವತ್ಸ, ಮೋನಿಶ್ ಆರ್ ಗೌಡ, ಶಿವಾಂಕ್, ಪುಣ್ಯಶ್ರವಣ್, ಸಾನಿಕಾ ಎನ್, ಅನಘಾ ಎಂ ಡಿ, ಅನಘಾ ಆರ್ ಭಾರದ್ವಾಜ್, ಚಿತ್ರಾ ಜಿ ಭಟ್. ದ್ವಿತೀಯ ಪಿಯುಸಿಯಿಂದ ಪವನ್ ಕುಮಾರ್ ಪಿ, ನೇಸರ್ ಶ್ರೀರಂಗ ವಿ, ರಕ್ಷಿತಾ ಎಂಆರ್, ಪ್ರತೀಕ್ ಪ್ರಸನ್ನ, ಸಾಕ್ಷಿ ಹೆಚ್, ವೇದಶ್ರೀ ಹೆಚ್ಎಸ್, ಸಂಜನಾ ಸಿಂಹಾರಾವ್, ರಚನಾ ಎನ್, ಸೃಜನಾ ಕೆವಿ, ಸುನಿಧಿ ಎಸ್, ಅಂಕಿತಾ ಹೆಚ್ಎಸ್ ಹಾಗೂ ಶ್ರೇಯಾ ಎಂ. ಎಲ್ಲಾ ಶ್ರೋತೃಗಳಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು.
2: ಇದು ಇಂದಿನ ಯುವವಾಣಿ.